ॻाल्हि फिरी आई साॻो ई कुए ते त चवनि था इहो मिसाल आहे त दुनिया गोल आहे ऐं दुनिया ग्लोबल विलेज आहे, हिकु जॻह ते आहे ऐं अॼोकी जेका इंटरनेट ते असां ॾिसूं पिया त हर शइ हिकड़ी पंहिंजो कोठी में अची वई आहे, हिकड़ी हथ में अची वई आहे ऐं दुनिया असांजे पंहिंजो ॾिसण वासण जे लाइ पूरे बिल्कुलु हिकड़ी नंढी जॻह में असांखे ॾिसणो वटां आहे ऐं ॾिसी सघूं था, तॾहिं चवंदा आहिनि त हिकड़ी दुनिया गोल आहे।

साईं मुंहिंजा औरत वॾे खां वॾो मौज़ू आहे, दुनिया जो अदब साइंस ऐं मज़हब ते बि हावी रही आहे। औरत चवंदा आहिनि त ईजादुनि जी माउ आहे, नज़म ऐं कहाणी जो वजूद विझंदड़ बि औरत आहे। औरत घर आहे, औरत थांव आहे, औरत थान आहे, औरत थाक आहे, औरत ढक आहे, औरत ढुक आहे, औरत रुत आहे, औरत सत आहे, औरत साव आहे, औरत वेसाव आहे, औरत माव आहे, ऐं औरत छा छा आहे, छा छा नाहे। समुझा पुकारे निंड मां थी हूअ, पुकारे निंड मां थी हूअ, उथारे निंड मां थी हूअ, खुलियल ख़्वाब जी खिड़की निहारे निंड मां थी हूअ, पखियुनि वांगुरु अखियुनि मां कीअं, पखियुनि वांगुरु अखियुनि मां कीअं उॾारे निंड मां थी हूअ।